रख दस्तार दा चा पुत्ता चा बापू तरने च वाचा मार दा आजा पुत्ता बापू तरने च वाचा मार दा माँ पुत्ते दे।